0: ಹಾರಿ ತೊರಿಗುನಿ ಲಗಾವು, ತೊರಿಗುನಿ ಲಗಾವು, ತೊರಿಗುನಿ ಲಗಾವು.
1: ಅಬ್ ಮೈ ಹರ್ ದೂಸರಾ ಕವಿತಾ ಸುನಾಯ ಬರ ಜಾತ ಹೂ, ಜಿಕರ್ ಶೀರ್ಷಕ್ ಹೇ ಪೇಡ್ ಔರ್ ಆಲಾ ಛಂದ್ಮಾ ರಚನಾ ಹವೇ.
0: पेड़ लगावो जुर्मिल संगी अमृत छैया हे बगराय, पानी बादर झुर झुरे लावे धरती को राहे हरियाय, पानी बादर झुर झुरे लावे. पेड़ बिना हे सुनना जगिए संत सुजानिक करो विचार, कैसे पानी हवा बचाबू होवत हवे हाहाकार, कैसे पानी हवा बचाबू. पेड़ लगाथन कहके भैया दे मारे फोटो खिंचवाए, बिन पानी सब सुन्ना दीदी लगे पेड़ ला कोने बचाए, बिन पानी सब सुन्ना दीदी. पेड़ बचावे जिंदगी सबके चेत गरौगा मित मितान, हरियर धरती के को रामा आही तभी नवा बिहान, हरियर धरती के को रामा. धरती हरियर दुनिया हरियर मानो संगी मोरो बात, शुद्ध हवा पानी मिल ही तब हो ही जब झुर झुर.